अहिड़ो त इश्क कयो आहे आराम कोन आहे, अहिड़ो त इश्क कयो आहे आराम कोन आहे, खाइण हराम थियो आहे आराम कोन आहे। जेरा जलनि पचनि था, अखियूं बि उथली पयूं आहिनि, सौदाई थी पियो आहे आराम कोन आहे। आ बेक़रार दिलड़ी का शइ नथी वणे, विछोड़े सजणु वियो आहे आराम कोन आहे। जोखियो पांधनि चए औखो आहे इश्क हिन बराबरि, सुञाणनि ई सच चयो आहे आराम कोन्हे, अहिड़ो त इश्क कयो आहे आराम कोन्हे, खाइण हराम थियो आहे आराम कोन्हे।

0: अच्छा जेको आहे त मुस्तफा साहब अरेस्ट थियण खां पोइ सिटीज़न वटि बेसिक राइट्स कहिड़ा आहिनि?
1: फेयर ट्रायल.
0: ओके.
1: फेयर ट्रायल जी तरफ़ हाणे मिसाल जे तौरु अगरि कोई ऑफेंस थियो आहे उन ऑफेंस में उहो माण्हू अरेस्ट थी वियो आहे उनखे प्रोड्यूस कयो वेंदो मैजिस्ट्रेट वटि 24 आवर्स जे अंदरि उन खां पोइ उनखे पूरी ऑपर्चुनिटी ॾिनी वेंदी की उहो पंहिंजो प्रॉपर काउंसिल इंगेज करनि या उहो पाण पंहिंजो फ्री फेयर ट्रायल जेको आहे फेस करनि. उन खां पोइ हिकिड़ी स्टेज ईंदी आहे जंहिंमें कोर्ट पुछंदी आहे की तव्हांजे मथां जेके जेके चार्जिस लॻल आहिनि तव्हां हिनखे मञो था या नथा मञो. अगरि उहो मञे थो त देन एंड देयर उनखे सज़ा अची वेंदी आहे छो की हुन कन्फेस कयो बाबा ठीकु आहे मां इहो कयो आहे. अगरि जे नथो मञे पोइ केस हली वेंदो आहे एविडेंस ते. एविडेंस में उनखे पूरी ऑपर्चुनिटी आहे की उहो पंहिंजो डिफेंस करे सघे थो. इन डिफेंस खे चवंदा आहियूं की फेयर ट्रायल. बग़ैर ॿुधी कंहिंखे सज़ा नथी अची सघे.
0: ऑल राइट. त इहे हिन जूं जेके आहिनि अरेस्ट थियण खां पोइ बेसिक जेके आहिनि त हुन जूं आहिनि सिटीज़न जूं. अच्छा टाइम बि असां वटि मुख़्तसिर बचियो आहे मुस्तफा साहब. एंड राइट टू एजुकेशन ते अगरि असां पाण ॻाल्हायूं अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ 1973 एंड एज़ वेल एज़ यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, तव्हां छा चवणु चाहींदा आहिनि? ऐं स्पेशली इहा जेको एजुकेशन खे फंडामेंटल राइट जेको आहे त करार ॾिनो वियो आहे इन जो जेको आहे त प्रैक्टिकल इम्पैक्ट छा थो थिए, छा थो पए ऐं छा पियो आहे?
1: Right to free and free education या right to education हिन आर्टिकल खे असां चवंदा आहियूं
0: जी.
1: इन में जेकी कॉन्स्टिट्यूशन असांखे ॿुधाए थो की 5 सालनि खां वठी 16 सालनि ताईं तव्हांखे स्टेट फ्री एजुकेशन ॾींदी. हाणे इन में जेको फ्री एजुकेशन आहे इट इज़ फॉर द पब्लिक सेक्टर. मथां सरकारी स्कूल में तव्हां एडमिशन वठियो तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट एडमिशन मिलंदो. 16 सालनि ताईं जी एजुकेशन स्टेट तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट ॾींदी. ऐं इन में एजुकेशन में बि एजुकेशन विदाउट डिस्क्रिमिनेशन.
0: ओके.
1: ठीकु आहे. इन में बि हिंदू हुजे, मुसलमान हुजे, क्रिश्चन हुजे, कोई बि हुजे, उन ते एडमिशन बेस न करंदी. इक्वल एडमिशन जेको अचणु चाहे एडमिशन वठी सघे थो, एजुकेशन हासिलु करे सघे थो. 16 ईयर ताईं एजुकेशन तव्हांजी फ्री आहे गवर्नमेंट सेक्टर में.
0: सही.
1: प्राइवेट आइट्स योर ओन चॉइस. तव्हां प्राइवेट वञो, पोइ प्राइवेट जो हिकिड़ो पंहिंजो पर्टिकुलर
0: सां.
1: हा, बाक़ी गवर्नमेंट साइड गवर्नमेंट स्कूल फ्री ऑफ कॉस्ट आहिनि.
0: ऐं यूनिवर्सल जेको डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट में जेको आहे आर्टिकल 26 में राइट टू एजुकेशन, उहो कहिड़ी ॻाल्हि ते ज़ोर कढे?
1: उहो ग्लोबली. हाणे ॾिसो न, असां ॾे एडमिशन थिए थी ॿार जी, अगरि इंडियन आहे त असां हुनखे एडमिशन ॾींदासीं.
0: सही.
1: ठीकु आहे. पाकिस्तान खे ॾींदासीं छोकी उहो लॉ पाकिस्तान लाइ आहे.
0: सही.
1: उन में ई आहे ग्लोबली.
0: मतलब जेके हे स्टूडेंट्स आहिनि जेके फॉरेन वञनि था स्टडी जे लाइ,
1: हा,
0: उहो इन आर्टिकल जे तहत वञी सघंदा.
1: बिल्कुलु, छो की उहो एजुकेशन हासिलु करे सघंदा पर थ्रू प्रॉपर चैनल.
0: ऑल राइट.
1: ईअं पाकिस्तान में बि कंहिं टाइम में
0: फ्री आहे?
1: न, फ्री न आहे एजुकेशन उते. फ्री न आहे? हा, उते फ्री न आहे.
0: मतलब 16 इयर्स ताईं जेको आहे
1: पाकिस्तान में,
0: जी हा, गवर्नमेंट पाकिस्तान
1: जी जी जी
0: फ्री आहे उन खां बाद में.
1: हा, विदाउट डिस्क्रिमिनेशन.
0: ऑल राइट.
1: पर इन जो इहो मतिलबु न आहे की मां अमूमन इहे नशे खे क्लैरिफाई कंदो आहियां. फ्री एजुकेशन या राइट टू एजुकेशन विदाउट डिस्क्रिमिनेशन. हाणे इन में इहो मतिलबु न आहे की बॉइज़ जेके आहिनि गर्ल्स स्कूल में एडमिशन वठनि. विदाउट डिस्क्रिमिनेशन जो इन में इहो न आहे की उन खां पोइ 16 ईयर खां पोइ ऑन योर ओन चॉइस.
0: ओके.
1: हा, अलॻि अलॻि, छोकी इस्लामिक असांजी स्टेट आहे.
0: अच्छा, हिन ॿिन्हिनि में असांजी कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान ऐं UDHR में जेका स्ट्रॉन्ग सिमिलरिटी आहे उहा कहिड़ी आहे?
1: स्ट्रॉन्ग जेकी सिमिलरिटीज़ तव्हां ॾिसंदो त इन में तव्हांजा जेके बेसिक राइट्स आहिनि उन्हनि में तक़रीबन सेम आर्टिकल्स आहिनि, सेम तव्हांखे रेमेडीज़ अवेलेबल. रेमेडीज़ में फ़र्क़ु आहे पर जेके आर्टिकल्स आहिनि उहे सेम
0: आहिनि.
1: उनमें तव्हांजो आर्टिकल UDHR में थो अचे, तव्हांजो आर्टिकल 9 में थो अची वञे. ठीकु आहे. आहिनि तक़रीबन सिमिलरिटी सेम आहिनि. हू फंक्शन कंदी आहे UDHR ग्लोबली ऐं असांजो कॉन्स्टिट्यूशन वर्क कंदो आहे विथ इन द पाकिस्तान. हू हिकिड़ी डिक्लेरेशन आहे. ठीकु आहे. असांजो हिकिड़ो वेल कंपोज्ड कॉन्स्टिट्यूशन आहे. इन खां ॿाहिरि कॉन्स्टिट्यूशन खां ॿाहिरि असां कोई बि स्टेप नथा करे खणी सघूं. उन में वरी कुझु न कुझु थोरी जेको आहे फ्लेक्सिबिलिटी UDHR में स्टेट पर स्टेट आहे.
0: ठीकु आहे. ऐं
1: मिसाल तव्हांखे ॾियां, जीअं असांजी डेमोक्रेटिक स्टेट आहे.
0: ठीकु आहे.
1: असां कॉन्स्टिट्यूशन में इहा शइ इन कई आहे UDHR. हाणे कुझु असांजे स्टेट्स आहिनि जंहिंमें किंग्स अञा ताईं आहिनि, बादशाही सिस्टम आहे या डिक्टेटरशिप आहे, उन्हनि लाइ पोइ नेसेसरी न आहे की इहे शयूं एडॉप्ट करनि कॉन्स्टिट्यूशन में. पोइ ज़रूरी न आहे की माना सॼे मुल्कनि में UDHR इम्पोज़ थींदी.

0: चवंदा आहियूं त घटि में घटि टे महीना ट्रीटमेंट करायो, पर ॾिसो हुन हंधि सिर्फ़ु हिकिड़ो महीनो ट्रीटमेंट कराई त हुनखे 80% फ़र्क़ु यानी
1: रिज़ल्ट मिलियो,
0: रिज़ल्ट मिली वियो। पर इहो ज़रूरी न बि आहे, कंहिंखे 4 महीना, 5 महीना, 6 महीना बि लॻी वेंदा आहिनि, पर उन मां फ़ाइदे जी उमेदु हूंदी आहे। जेकी ॿियो इलाजु आहे उन में सिर्फ़ु फर्स्ट एड आहे या सिर्फ़ु हिकिड़ो टेक आहे, हिन इलाज में टेक न आहे, फर्स्ट एड न आहे, हीउ प्रॉपर ट्रीटमेंट आहे, छाकाणि जो हीउ प्रॉपर हिकिड़ो मुकमल इलाजु आहे। महिरबानी।
1: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94 जो ही आवाज़ तव्हांजे समाज में अचे पियो। 0301-91-8-51 असांजो लाइव कॉल जो नंबर। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। 30 साल डॉक्टर साहिब जो तजुर्बो आहे, जेको 30 साल तजुर्बो रखनि था डॉक्टर साहिबु। 1994-95 खां वठी करे डॉक्टर साहिब हिन फील्ड में आहिनि, जो डॉक्टर साहिब जी शुरूआति इस्लामाबाद खां वठी करे कराची, इस्लामाबाद ऐं हैदराबाद, इन खां अलावा मोरो थियो, नवाबशाह थियो। डॉक्टर साहिब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहियो आहे ऐं डॉक्टर साहिब जी वॾे में वॾी ख़ासियत इहा आहे त हिकु जर्मन जेकी आहे उनजी फ्रेंचाइज़ आहे, जर्मन होम्योपैथी जे नाले सां जर्मनी जेको मुल्क आहे उन सां वाबस्तगी आहे। ॾिसो जेकी लोकल मेडिसिन आहे या हिकिड़ी फॉरेन जूं जेके मेडिसिन आहिनि, जर्मनी जूं जेके दवाऊं आहिनि, ॿाहिरें मुल्क जूं जेके दवाऊं आहिनि, उन्हनि में इहो त ज़रूरु आहे, असीं इन ॻाल्हि खे हर माण्हू तस्लीम करे थो भई राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे रिज़ल्ट जो। डॉक्टर साहिबु, असुल में मेडिसिन में हिकिड़ो रिज़ल्ट आहे, मक़सदु इहो आहे त मेडिसिन में रिज़ल्ट आहे, प्रॉपर जेकॾहिं इलाजु थिए थो ऐं जर्मनी जूं दवाऊं आहिनि त अलाह ताला जे हुकुम सां उन्हनि में हिकिड़ी शिफ़ा अलाह सां रखी आहे, हिकिड़ो ज़रियो वञी बणिजे थो त अलाह सां उन्हनि खे शिफ़ा ॾिए थो। प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-91-8-51 डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, हर बीमारी जो इलाज मो इन अधे चयो जो त मूंखे इहो करे छॾियो, लाइलाज करे छॾियो,
0: बिल्कुलु जेको मुसल
1: लफ़्ज़ हुया जेके मूं ॿुधा ॾिसो उन में इहो त उन्हनि ॼणा असांखे लाइलाज करे छॾियो, ऐं हमेशह कंहिं बि मायूस नाहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उनजो इलाजु मौजूदु आहे। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु वटि हलिया, जो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। डॉक्टर साहिबु, तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं, जारी साहिबु रखंदासीं, त कॉल पहिरियां वठूं था। अस्सलामु अलैकुम।
2: وعلیکم السلام سر جی شاہ اللہ خوش
1: آئے دعائے الحمدللہ سائیں کیر پیو گلائے جی ادا خانوان انگرا صاحب ٹھیک آیو حکم کیو چھا پوچھنا ڈاکٹر صاحب کا
2: ننڈڑو آیا سا 8 مہینن جو ان کے بخار نہ تو چھڑے
1: اچھا 8 مہینن جو بخار کی دوا کے گھنو عرصہ تھیو تو ان کے
2: تقریبا ہفتہ تھیو تو کھانو کنڈیار میں ملیرا ٹیسٹ ویسٹ کرائے پر بخار نہ
1: सुभाणे ईअं कयो, असुल में शदीद गर्मी आहे, वजह इहा ई आहे, तव्हां ईअं कयो सुभाणे सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं डॉक्टर साहिबु मौजूदु आहे, खानवाण मेहरापुर गॾु पियो आहे, हलिया अचोसि। ॾिस नंढड़ो आहे न, उनजे लाइ का बि तव्हांखे डॉक्टर साहिबु बि वधीक पाण ॿुधे थो, काई माना हिकिड़ी एडवाइस या का बि मेडिसिन या ट्रीटमेंट सजेस्ट न कंदो, छो इहो नंढे ॿार जी नाहे कबी, तंहिंजे करे बहितर आहे हिनखे खयूं हलिया अचोसि। इनशाला अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, पाण ॿुधो था FM ते ॿुधंदा आहियो, माण्हू अची करे पाण व्यूज़ ॾेई वेंदा आहिनि, ऐं वरी तव्हां बि ईअं ॿिए हफ़्ते फ़ोन करे चवंदो जो 2 ॾींहनि खां पोइ 3 ॾींहनि खां पोइ साईं मां भॼी भॼी बीठुमि पर मुंहिंजो नंढे बुखार न पियो छॾे, हाणे अलहमदिल्ला ठीकु थी वियो आहे।
2: असां सिर्फ़ु
1: जी जी अच्छा पैरालाइज़ थी वियो ज़ारा वरी कंहिं ॿिए गर्भाती खे मोकिलियो, को भाउ हूंदो, को नंढड़ो हूंदो, को पुटु हूंदो, जेको हूंदो न, या पंहिंजा ॿार हूंदा, फैमिली वारा ज़ारा अमरीका खणी ईंदी हुनखे नंढड़े खे अठ, त उनखे खणी अचोसि जेको भरो, ठीकु आहे साईं, महिरबानी जी। डॉक्टर साहिबु
0: बिल्कुलु नंढड़े ॿार जे हवाले सां पहिरियां बि हिकिड़ो केस आहे, त मां उहा ॻाल्हि कई त नंढड़े ॿार खे रूबरू जॾहिं ॾिसबो आहे त पोइ जेको आहे सो अंदाज़ो थींदो आहे। ज़रूरी न आहे त मलेरिया हुजे या को ॿियो हुजे, चेस्ट कंजेक्शन थी सघे थी, एनीमिया थी सघे थी, रत जी कमी थी सघे थी, या जान में को ॿियो इन्फेक्शन थी सघे थो, उहो जॾहिं पेशंट खे रूबरू ॾिसिबो त पोइ ई जेको आहे सो अंदाज़ो थी सघे थो। फ़िलहालु जेकॾहिं बुख़ार तेज़ आहे त उनखे सवाइ पाणी जी पटी रखण जी ॿियो का बि ट्रीटमेंट न आहे ॾियणी, ऐं इहो बि कोशिशि कजो त पाणी छातीअ ते न अचे, सिर्फ़ु मग़ज़ ते जेको आहे सो पाणी जी पटी रखणु घुरिजे।
1: डॉक्टर साहिबु, अक्सर करे ईअं थींदो आहे त माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि बसि असांजो इते ई कमु थी वञे, भई उहा हूंदी आहे फर्स्ट एड। हाणे साईं जो बि ॼण मूड ईअं हो त माना हिकिड़ो माना जेको रेफरेंस ॾिनो त मूंखे फालज आहे, पैरालाइज़ आहे, अलाह साईं तव्हांखे शिफ़ा ॾींदो, तव्हां पाण ई हलिया जो, तव्हां पाण बि जेको आहे डॉक्टर साहिब खां इलाजु करायो, तव्हां वटि पैरालाइज़ वारा केतिरा जेको आहे पेशंट माना उहो ठीकु थी विया।

0: आहिनि. सो अधो अचे थो मां कंडियारे बि वियो आहियां, हेॾे बि वियो आहियां, भई कंडियारो वियो आहे त खानवाण खां जहिड़ो कंडियारो तहिड़ो मेहरापुर हिकिड़ी फैसिलिटी आहे न, त मेहरापुर अञा जेको आहे सम्झा थो नज़दीक हूंदो
1: जी,
0: या हिकिड़ो विच ते ई खणी हुजे को मसलो कोन्हे को, बा ठीकु आहे कोटड़ी कबीर खां सिधो गॾु पियो आहे खानवाण कोटड़ी कबीर मेहरापुर, एॾो को मुफ़ासिलो आहे कोन, 10-12 किलोमीटर खणी हूंदो, 10-12 किलोमीटर खणी हूंदो.
1: बिल्कुलु सही पिया चओ साईं, शिफ़ा जी ॻाल्हि आहे, एतमाद जी ॻाल्हि आहे.
0: हा, सो साईं खे बि तंहिंजे करे चयोसीं नंढड़ो आहे हुनखे रूबरू ॾेखारे वञो त वधीक हिकिड़ो बहितर थींदो, हिकु वरी वञी इलाजु कराईंदोसि इनशाला ठीकु थी वेंदो. पर मेन का असल में छा आहे त गर्मी आहे, गर्मी जी शिदत आहे खणी, हुनखे जेको टेम्परेचर आहे उहो मेनटेन करिणो आहे. ईअं बि थिए थो. प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर एफ एम 94. माफ़ु कयो तव्हांजे मौज़ू सवेर असां कटियोसीं हुन मौज़ू खे.
1: अॼु सभु हिकु ॻाल्हि, असां मौज़ू पंहिंजे फारवनि ते बि ॻाल्हायोसीं त फारवा जेको आहे सो तमामु घणियुनि बीमारियुनि ते जेको आहे सो लॻनि था. जीअं मां फैटी लिवर जी ॻाल्हि कई या रत जी कमी कंहिंखे आहे उन में जेको आहे सो मादे जी बीमारियुनि में जेको आहे सो काफ़ी फ़ाइदेमंद आहे. प्रोस्टेट ग्लैंड कंहिंजो वधी वञे थो उन में काफ़ी फ़ाइदेमंद आहे. या कंहिंखे UTI इन्फेक्शन थिए थो, गुर्दनि जो इन्फेक्शन थिए थो त उन में काफ़ी पेशाब में जलन आहे उन में फ़ाइदो ॾिए थी. वध में वधि छाहे जो हिन मौसम में खून में गर्मी पैदा थी वेंदी आहे, खून में तपिश पैदा थी वेंदी आहे, वधी वेंदी आहे, जंहिंजे करे अव्हांजा हथ पेर बि सड़ण लॻंदा आहिनि, अखियूं बि सड़ण लॻंदियूं आहिनि, पूरो जिस्म जेको आहे सो सड़ंदो आहे. उन में बि जेको आहे सो फारवा तमामु अक्सीर आहिनि. अहिड़े तरीक़े सां उन कंडीशन में जिन खे वरी डायबिटिक आहे, शुगर आहे, जंहिंजी शुगर वधी वञे थी, त उन्हनि जे लाइ बि फारवा असां जेको ॾिसंदा आहियूं त ईअं बि मानीअ सां गॾु जेको आहे सो फारवा खाई सघो था. ऐं फारवनि जी जेकी जड़ हूंदी आहे उन जो पाउडर करे ऐं उहो खाइण सां बि शुगर जेको आहे सो तमामु घणी कंट्रोल में अची वेंदी आहे. लेकिन फारवा जेको आहे सो को साइड इफ़ेक्ट कोन्हे को, शुगर जे मरीज़ जे लाइ बहितरु, फारवा ब्लड प्रेशर जे मरीज़ जे लाइ बहितरु, फारवा मादे जे लाइ मरीज़ जे लाइ बहितरु आहिनि, फारवा जिगर जे मरीज़ जे लाइ बहितरु आहिनि. त फारवा दिमाग़ खे ताक़त ॾियनि था, त फारवा जिस्म खे ताक़त ॾिए थो, फारवा रतु वधाए थो, फारवनि सां ऐसा बि कमज़ोरी ख़तमु थिए थी. त बजाए जो तव्हां ॿिया टॉनिक्स खाओ, मल्टीविटामिन खाओ, ड्रिप्स हणायो, हिन जेकॾहिं मौसम में तव्हां फारवा इस्तेमालु करियो तव्हां, मां सम्झां थो 99% तव्हां बिल्कुलु सिहतमंद रहंदो.
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजी समायतुनि ते पहुचे पियो. 0301-96-8151 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे. कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो. सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु, जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि. कराची इस्लामाबाद जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहे. डॉक्टर साहबु RHMB इस्लामाबाद होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन आहिनि. गुर्दे में पथरी आहे, पिते में पथरी आहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस न आहे थियणो. मसाने जी पथरी आहे, हुनजो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कयो वञे थो. संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, नक कन गलो पुराणो नज़लो निछो, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहण, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फाल जी खंघि, TB, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, त्री जो वधणु, जिगर, हेपाटाइटिस BC, गुर्दनि जो इन्फेक्शन, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो. या जिन जो कदु नथो वधे पियो, जेके ॿार आहिनि हुनजो कदु न आहे वधंदो, उनजो बि इलाजु मौजूदु आहे. जिन जो वज़न वधी वियो आहे उनजो बि इलाजु मौजूदु आहे. प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, 0301-96-8151, 0301-96-8151 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे. जेके दोस्त फेसबुक ज़रिए असां सां गॾु आहिनि उन्हनि खे बि ख़ुशि आमदी चऊं था. तमामु बहितरीन दोस्त आहिनि, मौज़ ॿुधंदड़ आहिनि, जेके असां सां गॾु हूंदा आहिनि हमेशह. ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तव्हां कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिब खां पुछी सघो था. 0301-96-8151 ते प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी, मेहरापुर FM 94 तव्हां जी ख़िदमत में लाइव पेश कयो पियो वञे. तव्हांजो पंहिंजो मेज़बान हाकिम अली जिस्काणी अव सां गॾु आहे. प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि में प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहब. डॉक्टर साहब, ख़ासि तौर ते गर्मी खां जीअं गर्मी जो बचाउ हिकिड़ो ॿुधायो, इन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं शयूं गर्मी में इस्तेमालु करणु घुरिजनि असांखे?
1: बिल्कुलु, गर्मी में जेको आहे सो ज़्यादा से ज़्यादा पाणी इस्तेमालु ज़रूरु करणु घुरिजे. पाणी इंसान जी जेको आहे सो तमामु ज़रूरत आहे. ऐं जिस्म में जॾहिं बि हिन गर्मी में अवां ॾिसंदो त पसीनो निकिरंदो आहे त जिस्म डिहाइड्रेट थी वेंदो आहे. मां अॻियनि प्रोग्रामनि में बि इहा ई ॻाल्हि कई त इन जे करे जेको आहे सो पाणी तमामु ज़रूरी आहे. जेतिरो थी सघे त पाणी जेको आहे सो तमामु घणो इस्तेमालु करियो. ऐं एतिरो पाणी इस्तेमालु कयो जो ईअं न आहे तव्हांखे उञ लॻे त तव्हां पाणी पियो, तव्हां उञ जो इंतज़ारु न कयो. अवां जेको आहे सो पाणी जेको आहे सो वधि में वधि जेको आहे सो इस्तेमालु करे सघूं था। ऐं जेको आहे सो उन खां अलावा जेके मां जीअं ॻाल्हि कई पाणी जी, उन खां पोइ कची लस्सी करे पियो उहा अव्हांखे फ़ाइदो ॾींदी, लीमो पाणी करे पियो लीमो पाणी अव्हांखे फ़ाइदो ॾींदी, स्पंगुर जी दुही हिन मौसम में जेको आहे सो पीअणु घुरिजे, तास तव्हांजी ख़तमु थींदी जेकी ख़ुश्की वग़ैरह लॻंदी। आलू बुखारा जेको फ्रेश आलू बुखारो अचे थो उहो तमामु बहितरु आहे, या जेको खु़श्क आलू बुखारो मिलंदो आहे उहो अव्हांखे जेको आहे सो हिन गर्मी में जेको आहे सो तास मारींदो आहे। ऐं जेको मादे जे लाइ अक्सीर आहे, जिगर जे लाइ अक्सीर आहे, फारवा मां पहिरां ॿुधायो त फारवनि जो शरबत फारवा अव्हां जे लाइ अक्सीर आहिनि, वंगो जेको आहे सो जेके कुकंबर बि चवंदा आहिनि त उहो बि तमामु जेको आहे सो अक्सीर आहे बहितरु आहे, उहो इस्तेमालु करे सघो था। मिठाईअ जो शरबत उहो बि जेको आहे सो तमामु इन में अक्सीर आहे, तमामु बहितरु आहे। थधियूं भाॼियूं इस्तेमालु कयो बजाए जो तव्हां गोश्त इस्तेमालु कयो था या अहिड़ियूं कयो गरम त या जेके बर्गर वग़ैरह इहे शयूं इस्तेमालु कंदा। इन खां साई तूरी हिकिड़ी तमामु थधी भाॼी आहे, तमामु बहितरु आहे, उन में 90% पाणी हूंदो आहे ऐं हिकिड़ी थधी भाॼियुनि में जेको आहे सो मशहूरु आहे। इन जे करे साई तूरी खाइण सां अव्हांखे बोझ महसूसु कोन थींदो, अव्हांखे जेको आहे सो यानी गरमाइश महसूसु कोन थींदी। इन जे करे जेको आहे सो या हल्कियूं जेके इहे जेको आहे सो सब्ज़ियूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु करे सघो था। उन खां पोइ ॾींहं में हिन गर्मी में 3-4 दफ़ा वेझणु घुरिजे ऐं थधा जेको आहे सो लाइट कपिड़ा ऐं नरम कपिड़ा जेको आहे सो कॉटन जा या अहिड़े क़िस्म जा जेके लोन आहे उहा थधी जेको आहे सो रहंदी आहे। इहे थधा कपिड़ा अव्हांखे थधे कलर में लाइट कलर में पाइणु घुरिजे, तेज़ कलर वारा कपिड़ा या जेके थुल्हा कपिड़ा हूंदा आहिनि हिन मौसम में पाइण सां अव्हांखे वधीक गर्मी पैदा थींदी। ऐं अहिड़े तरीक़े सां हिन मौसम में एहतियात कयो त जेको आहे सो बग़ैर कंहिं कम जे ॿाहिरि हरू भरू जेको आहे सो अव्हां न निकिरो, नंढड़नि ॿारनि जो ख़ासि ख़्यालु कयो ऐं मथो ढके जेको आहे सो निकिरो, कैप जो इस्तेमालु कयो, सनग्लासिस जो इस्तेमालु कयो। हीअ त हिकिड़ियूं आम हिकिड़ियूं लोकल कॉमन शयूं आहिनि जेके हर